आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

पाती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धना

एक मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा। त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
3: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSC कॉम्प्युटर सायन्स, BSC जनरल, तसेच BCOM BA, MSC कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
4: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपण अशा व्यक्तिमत्वांची भेट घेत असतो किंवा अशा व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपल्याला प्रेरणा मिळत असते की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळं ध्येय धोरण ठरवलेलं असतं आणि त्याप्रमाणे ते मार्गक्रमण करत असताना आयुष्यामध्ये अनेक अनुभव आलेले असतात आणि त्या अनुभवाचं शेअरिंग करत असताना निश्चितच आपल्याला पण एक प्रेरणा मिळत असते, इन्स्पिरेशन मिळत असते. अगदी त्याच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे पारुल खुराना मॅडम यांना. त्या मूळतः दिल्लीच्या राहणाऱ्या आहेत आणि सध्या त्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, युवकांना खूप चांगल्या

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
2: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
3: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: हो घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो, नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
4: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
3: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
4: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
3: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
4: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे, परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा। या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात।
2: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
3: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
4: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल 0 येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो,
5: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका।
4: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
3: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
3: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
3: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
6: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू आणि भात पिकानंतर जगात मक्याचा 3रा क्रमांक लागतो। तर श्रोतेहो आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरीपामध्ये मका पिकाची जी आपण लागवड करतो या संदर्भातील माहिती आपण करून घेणार आहोत आणि मका पीक आपल्या भागासाठी कसं फायदेशीर ठरू शकतं, सुधारित वाण असतील, पेरणीची वेळ असेल, लागवड पद्धत असेल, या सर्वच बाबींविषयी आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, सर्व तृणधान्य पिकात संश्लेषण प्रक्रिया असलेलं मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते। अन्नधान्य व्यतिरिक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, ॲसिटिक, लॅटिक ॲसिड, ग्लुकोज, प्लॅस्टिक धागे, गोंद, रंग, कृत्रिम रबर, रेग्नीज, तसेच बूट पॉलिश इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी केला जात असतो। मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारं असं पीक आहे, मात्र पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास या पिकास मानवत नाही. या पिकाच्या योग्य वाढीसाठी 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान चांगलं समजलं जातं.

0: एका नव्या विषयासह. तोपर्यंत आपण ऐकत राहा शिवार वार्ता आणि रेडिओ तेरा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
2: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
3: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
2: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
3: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
2: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
4: जस जीवात जीव घुटमळ, तस पीरतीच वाढत बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझ मेळ, हगन हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ,

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज।

0: जय हिंद। तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो। आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे। पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत। भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही।
1: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेना तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत, तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
5: आपण ऐकताय रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ 93 ची RJ प्रगती। पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन। क्लासिक रेडिओ शो असतो RJ प्रगतीचा। नमस्कार। आपल्या संगीतानं मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा काळ गाजवणारे संगीतकार राम लक्ष्मण यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत। राम उर्फ सुरेंद्र हेंद्रे आणि लक्ष्मण उर्फ विजय पाटील या जोडीनं चित्रपटाची संगीताची दुनियाच पालटली। राजश्री फिल्मचा एजंट विनोद हा या जोडीचा पहिला हिंदी सिनेमा होता, तर मराठीमध्ये दादा कोंडके यांनी आपला सिनेमा पांडू हवालदार या सिनेमाचं संगीत करण्याची या दोघांना पहिली संधी दिली। आणि मग काय, पांडू हवालदार या सिनेमाच्या तुफान यशानंतर तुमचं आमचं जमलं, बोट लावीन तिथं गुदगुल्या, राम राम गंगाराम, आली अंगावर, अशा एकाहून एक धमाल सिनेमांना या जोडीनं संगीत दिलं। त्यांनी 75 हून अधिक हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमांना संगीत दिलं। हिंदीत तर हमसे बढ़कर कौन है, दीवाना तेरे नाम का, पोलीस पब्लिक, 100 डेज, दिल की बाजी, पत्थर के फूल याला तर त्यांनी संगीत दिलंच। पण 1989 मध्ये आलेल्या मैंने प्यार किया नंतर हम आपके है कौन आणि हम साथ साथ है या सिनेमानं त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं। आज क्लासिक रेडिओ शो मधून त्यांची ठसकेबाज मराठमोळी गाणी येत आहेत आपल्या भेटीला। मात्र त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली, या जोडीला राम लक्ष्मण हे नाव कसं मिळालं, ते कोणी दिलं आणि त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरचा प्रवास आज आपण उलगडणार आहोत। चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शो ची।
6: जसं जीवात जीव घुटमळ, तसं पीर्तीचं वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ, हगन हे बघून दुश्मन जळ।

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून, आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही.

वो सुन कह बस सुन कह ये संतेला अन माहिम चा हलवा दे तोय तुला गपरी माहिम चा हलवा दे तोय तुला।

अंग पोरी तंग तुझ आलय भरून अन भेटशील का मला चोरून चोरून गंगू भेटशील का मला चोरून चोरून।

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे अगदी स्पेशल. आज आपण बोलतोय संगीतकार राम लक्ष्मण यांच्याविषयी. राम लक्ष्मण जोडीच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट म्हणजे एजंट विनोद. एजंट विनोद केल्यानंतर राम उर्फ सुरेंद्र हेंद्रे यांचं 1976 मध्ये अकाली निधन झालं. पण त्यांच्या जाण्यानंतर विजय पाटील यांनी राम लक्ष्मण या नावानंच संगीत दिलं. त्यांनी आपल्या या जोडीच्या नावामध्ये बदल न करता किंवा स्वतःचे नाव मोठं करण्याच्या मोहापेक्षा आपल्या या मित्राचं नाव संगीतातून जिवंत ठेवलं. सुरेंद्र हेंद्रे यांच्या अनुपस्थितीत नुसत्या लक्ष्मण या नावानं संगीत देणं विजय पाटील यांना बरोबर वाटेना, आणि म्हणूनच त्यांनी राम लक्ष्मण या नावाने अनेक सिनेमांना संगीत दिलं आणि ते सिनेमेही यशस्वी झाले. मित्राबद्दल वाटणारी आस्था, प्रेम आणि माणूस म्हणून ते कसे होते हेच यातून दिसून येतं.

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेना 90.4 FM वरून, आणि रेडिओ तेना ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही।

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे संगीतकार राम लक्ष्मण यांच्यावरती. राम लक्ष्मण मधील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 ला नागपूर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांचे वडील आणि काका देखील शास्त्रीय संगीतात अत्यंत प्रवीण होते. त्यांच्याकडूनच हा वारसा विजय पाटील यांच्याकडे आला होता. त्यांनी प्राथमिक संगीताचं शिक्षणाचे धडे हे लहानपणी त्यांचे वडील काशीनाथ आणि त्यांचे काका प्रल्हाद यांच्याकडून गिरवले होते आणि उर्वरित क्लासिकल संगीताचं शिक्षण भातखंडे शिक्षण संस्था नागपूर येथून पूर्ण केलं. पण त्यांनी कायमच मोठी स्वप्न बघितली, त्यामुळं आपल्या करिअरचा केंद्रबिंदू केंद्रस्थान मुंबई राहावं यासाठी त्यांनी मुंबईमध्ये एक ऑर्केस्ट्राची सुरुवात केली. आणि अशा एका ऑर्केस्ट्राच्या वेळी दादा कोंडके यांची नजर राम लक्ष्मण यांच्या कार्यक्रमावर पडली. आणि मग पुढे काय झालं सांगणार आहे थोड्याच वेळात. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे पुढचं गाणं तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून, आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही.

लखन असं नामकरण केलं. विजय पाटील यांना त्यांच्या घरात प्रेमानं लखन म्हणत असत. तेवढंच दादांनी लक्षात ठेवलं आणि त्यांचं नाव लक्ष्मण असं ठेवलं आणि त्यातूनच राम लक्ष्मण या संगीतकार जोडीचा जन्म झाला. लोकांना आवडणारं संगीत कसं द्यायचं याचे धडे राम लक्ष्मण यांनी दादा कोंडकेंकडूनच घेतलं होतं.

0: साडी ता सांग तुझ्या दिसत तो कसा
1: खया राती ता गलावर खाप जसा
0: कग डोळ्याची बाहुली फिर फिर

0: तुला नाही सखे तो मला जळवितो हो
1: हिरव्या चुड्या बिगर तेला शोभा कुठली का

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून, आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आर्ज प्रगती आहेच तुमच्या सोबत. आज आपण आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये बोलतोय राम लक्ष्मण या जोडीबद्दल. लोकांच्या तोंडी सहज रुळतील अशीच गाणी देण्यात या जोडीचा हातखंडा होता. संगीत क्षेत्रामध्ये दिलेलं भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. वयाची VC ओलांडल्यानंतर नागपूरवरून घर सोडून स्वतःच्या स्वप्नांसाठी मुंबईला आलेले विजय काशीनाथ पाटील यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर बॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वतःचा असा स्वतंत्र ठसाही उमटवला. बॉलिवूड मधला हा मराठी माणूस आजही त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यामधून आपल्या सोबत आहे. सुरेंद्र हेंद्रे उर्फ राम यांचं तर 1976 मध्येच अकाली निधन झालं, तर लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचंही नुकतंच 22 मे 1921 ला निधन झालं. मात्र या जोडीनं निर्माण केलेलं संगीत हे अजरामर आहे, आणि म्हणूनच तर रोमॅन्टिक असो, भक्तिगीतं असो किंवा मग मस्तीखोर धमाल गाणी, गाण्यामध्ये प्रचंड गोडवा आहे, आणि त्यामुळेच आज आणि येणाऱ्या अनेक पिढ्याही गाणी ऐकत राहणार आहेत. संगीत क्षेत्रामध्ये दिलेलं भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना रेडिओ तेरणाचा सलाम.

0: अडला नारायण हरि गाढ़ वाच पाय हो
1: अडला नारायण।

0: शिकून लोक झाली सुधारणा भारी बापाला नेत्या ती कोर्टाच्या दारी पोर
1: बापाला नेत्या ती कोर्टाच्या दारी
0: हर्षानी सवरती म्हणून म्हणती कायदा गाढव हाय हो
1: कायदा गाढव हाय हो
0: कायदा गाढव हाय हो अडला नारायण घरी गाढवाचं

0: शाच्या जागेवरती बसली आता बाय हो,
1: बसली आता बाय हो,
0: हा बसली आता बाय हो, अडला नारायण हरी गाढवाच पाय हो,
1: अडला
2: नारायण
0: हरी गाढवाच पाय,
3: हरी हरी
4: क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ देणा 90.4 FM वरून आणि रेडिओ देणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी देखील तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तरीही तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून सांगू शकता, तेव्हा जरूर मेसेज करा. पुन्हा भेटूयात नवीन भागात. आज आपण इथेच थांबतोय. मी आरजे प्रगती निरोप घेते, नमस्कार. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचंच. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद. गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज. ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद. गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज. ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे, आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
2: किसी एक व्यक्ति

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
2: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्यघर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in।
3: हर घर सूर्यघर।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा. 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना, म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे.
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर AC चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
3: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
4: हर घर सूर्य घर.
0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
5: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
6: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
7: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू आणि भात पिकानंतर जगात मक्याचा 3रा क्रमांक लागतो. तर श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरीपामध्ये मका पिकाची जी आपण लागवड करतो या संदर्भातील माहिती आपण करून घेणार आहोत. आणि मका पीक आपल्या भागासाठी कसं फायदेशीर ठरू शकतं, सुधारित वाण असतील, पेरणीची वेळ असेल, लागवड पद्धत असेल, या सर्वच बाबींविषयी आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, सर्व तृणधान्य पिकात संश्लेषण प्रक्रिया असलेलं मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते. अन्नधान्य व्यतिरिक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, ॲसिटिक, लॅटिक ॲसिड, ग्लुकोज, प्लॅस्टिक धागे, गोंद रंग, कृत्रिम रबर, रेग्नीज तसेच बूट पॉलिश इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी केला जात असतो. मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारं असं पीक आहे. मात्र पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास या पिकास मानवत नाही. या पिकाच्या योग्य वाढीसाठी 25-30 अंश सेल्सिअस तापमान चांगलं समजलं जातं. परंतु जेथे सौम्य तापमान आहे 25 किंवा 20 दरम्यानचं जे तापमान असतं अशा ठिकाणी वर्षभर आपण मक्याचं पीक देखील घेऊ शकतो. परंतु मंडळी 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनामध्ये घट येते. परागीभवनाच्या वेळी अधिक तापमान आणि कमी आर्द्रता असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन आणि फलधारणेवर होऊन उत्पादनामध्ये घट येऊ शकते. त्यामुळे या बाबींचा बारकाव्याने अभ्यास करून मक्याचं अधिक उत्पादन मिळवण्यासाठीच्या सुधारित पद्धती देखील आपण बघू शकतो, करू शकतो, त्याच्यामध्ये चांगले उत्पादन आपण घेऊ शकतो. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. मका हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येतं, मात्र त्यासाठी चांगली मशागत आणि योग्य प्रमाणात खत मात्रांची आवश्यकता लागते. लागवडीसाठी मध्यम ते भारी खोल रेतीयुक्त उत्तम निसऱ्याची अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन निवडणं गरजेचं आहे. जमिनीचा जो पी एच आहे अर्थात सामू आहे तो 6.5 ते 7.5 असणं गरजेचं आहे. विशेषतः नदीच्या किनारी हे पीक चांगलं येऊ शकतं किंवा वाहती पाणी जिथं राहिलेले असतात, चांगले जमिनी असतात, तिथंसुद्धा हे पीक चांगलं येऊ शकतं. पूर्वमशागतीच्या संदर्भात बघूया तर जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. नांगरटीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येत असते. तसेच पिकांची दसकटे अवशेष काडी कचरा खोल नांगरटीमुळे जमिनीत गाडल्याने जमिनीला सेंद्रिय घटक देखील मिळत असतात. जमिनीचा पोत त्याच्यामुळे सुधारतो. यामुळे चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळणं गरजेचं आहे. हिरवळीचं खत जमिनीत गाडलेले असल्यास शेणखताची आवश्यकता नाही. सेंद्रिय खतांचा वापर सध्याच्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी वर्षातून 2 वेळेस तरी जर शक्य असेल तर आपल्या भागामध्ये हिरवळीची खतं जी आहेत ती आपण वाढवून ती जमिनीमध्ये गाडून घेणं गरजेचं आहे, ज्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला खरीप आणि रब्बीच्या वेळेस देखील होत असतो. मंडळी यानंतर बघणार आहोत सुधारित वाणांच्या संदर्भामध्ये. मक्याच्या संमिश्र आणि संकरित जाती या स्थानिक वाणांपेक्षा 60-80% अधिक उत्पादन देतात. विविध कालावधीमध्ये पक्व होणारे मक्याचे संमिश्र आणि संकरित वाण उपलब्ध असून पाऊसमान आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य वाणाची निवड करावी. महाराष्ट्राकरिता शिफारस केलेल्या संकरित आणि संमिश्र वाणाची जी माहिती आहे तीसुद्धा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून घेणार आहोत. पण सर्वप्रथम पेरणीची योग्य वेळ कोणती आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. तर सर्वसाधारणपणे 28 जून किंवा जुलैच्या सर्वसाधारणपणे आपल्या भागाचा जर विचार केला तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण मक्याची लागवड करू शकतो. पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे, त्यामुळे उगवण चांगली होऊन रोपांची संख्या योग्य राहते. विदर्भ आणि इतर भागामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात देखील आपण पेरणी करू शकतो. खरीपातील सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे की खरीपातील पेरणीस उशीर केला तर या पिकासाठी खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्यामुळे रोपांची संख्या जी आपल्याला पाहिजे असते अधिक उत्पादनासाठी तेवढी संख्या राहत नाही. तर त्याच्यामध्ये लागवड पद्धत मंडळी बघणार आहोत. उशीर आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी 75 सेंटीमीटर अंतरावर मार्करच्या सहाय्याने ओळे आखून 20-25 सेंटीमीटर अंतरावर 2 बिया 4-5 सेंटीमीटर खोल टोकन करून बियाणे चांगले झाकून घ्यावे. तसेच लवकर तयार होणाऱ्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये 2 ओळीत अंतर जे आहे ते 60 सेंटीमीटर 2 रोपात 20 सेंटीमीटर अंतर ठेवून टोकन करावं. वरंब्यावर पेरणी करावायची असल्यास सरीच्या बगलेत मध्यावर 1 बाजूला जाती परतवे अंतर ठेवून पेरणी करणं खूप गरजेचं आहे. आता बियाण्याचे प्रमाण किती असणं गरजेचं आहे, बीज प्रक्रिया कशी असली पाहिजे हे सुद्धा जाणून घेणार आहोत मंडळी. 1 हेक्टर पेरणीसाठी 15-20 किलो बियाणं लागतं. पेरणीपूर्वी 2-2.5 ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे म्हणजे कर्पारोगाचं नियंत्रण करता येऊ शकतं. तसेच ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धक 15 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळल्यास उत्पादन क्षमता ही अधिकची राहू शकते. मंडळाच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मका लागवड पद्धती जी आहे याच्या संदर्भातील माहिती आपण करून घेत आहोत. रासायनिक खत मात्र बघूयात मंडळी. मका पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य शोषून घेतं, त्यामुळे यास खादाड पीक देखील म्हटलं जातं. अधिक उत्पादनासाठी संतुलित रासायनिक खतांचा पुरवठा करावा. मका पिकाला दाणे भरण्याच्या वेळेस नत्राचा पुरवठा आवश्यक असतो. निसऱ्याद्वारे नत्राचा ऱ्हास होतो म्हणून नत्र खत मात्र विभागून द्यावी. परंतु संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावं. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंकची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी 20 ते 25 किलो झिंक सल्फेट पेरणीच्या वेळी देणं गरजेचं आहे. पेरणीवेळी रासायनिक खते 5 ते 7 सेंटीमीटर खोलवर आणि जमिनीत चांगली मिसळून द्यावीत. उभ्या पिकात मात्र नत्राची जी मात्रा आहे मका ओळीपासून 10 ते 12 सेंटीमीटर दूर अंतरावर देणं गरजेचं आहे. पेरणीनंतरची जी काळजी आहे मंडळी तीसुद्धा जाणून आपण घेणार आहोत. पक्षी राखण खरीप हंगामात पेरणीनंतर उगवण 5 ते 6 दिवसात होते. पीक उगवत असताना कोवळे कोंब पक्षी उचलतात, परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन घटत असतं. त्यामुळे पेरणीनंतर सुरुवातीच्या 10 ते 12 दिवसापर्यंत पक्ष्यांपासून संरक्षण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात, म्हणून अशा वेळी पिकाची राखण करणं गरजेचं आहे. विरणीचं मंडळी बघणार आहोत. मका उगवणीनंतर 8 ते 10 दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर जोमदार एकच रोप ठेवून विरळणी करावी. त्यामुळे पिकांची चांगली वाढ जोमदार होते. गरज भासल्यास पीक उगवणीनंतर त्वरित नांग्या भरणे देखील गरजेचं आहे. पिकात जास्त पाणी किंवा दलदल नसावी. मका पेरणीनंतर सुरुवातीच्या 20 दिवसांपर्यंत पिकात जास्त पाणी किंवा दलदलीची स्थिती निर्माण झाल्यास कोवळी रोपे पिवळी पडतात आणि मरून जातात, कारण मक्याची रोपावस्था या स्थितीत खूप संवेदनशील असते. म्हणून पेरणीनंतरच्या 20 दिवसापर्यंतच्या काळात पिकात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता शेतकरी बांधवांनी घेणं खूप गरजेचं आहे. मंडळी अंतर्मशागतीच्या संदर्भात बघणार आहोत. मका पिकाची वाढ सुरुवातीच्या काळात जलद होत नाही. तसेच तणांचा मका पिकाशी अन्नद्रव्य आणि पाणी यावर स्पर्धा करण्याची कालावधी जो आहे तो 15 ते 35 दिवसापर्यंतचा असल्याने तणांचा या कालावधीमध्ये बंदोबस्त केल्यास उत्पादन अधिक मिळू शकतं. तसेच तण नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तणनाशकांचा देखील आपण वापर उत्तम प्रकारे करू शकतो. तज्ज्ञांच्या सल्ल्याने जर तणनाशकांचा वापर करायचा असेल तर पेरणी संपताच वापशावर ॲट्रॉझिन 50% तणनाशक 1 हेक्टरसाठी 2 किलो या प्रमाणात प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून सम प्रमाणात जमिनीवर फवारणं गरजेचं आहे. फवारणी केलेले क्षेत्र तुडवू नये. याशिवाय तणनाशक फवारणीनंतर 15 ते 20 दिवसांपर्यंत अंतर्मशागत करू नये. त्यानंतरच्या कालावधीत आवश्यकता वाटल्यास एखादी भांगलन करणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. मक्याची पाने रुंद लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानातून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची अधिक गरज आहे. खरीप हंगामात निश्चित आणि विस्तृतपणे पावसाची विकरण असणाऱ्या भागात मका जिरायतीखाली घेता येऊ शकते. पिकाच्या महत्त्वाच्या अशा अवस्था पाण्याच्या ताणास खूप संवेदनशील आहेत. म्हणून खरीप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण निर्माण झाल्यास पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेत या काळात संरक्षित पाणी देखील घेणं खूप गरजेचं आहे. आता मका पिकाच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्या मंडळी बघणार आहोत. त्याच्यामध्ये रोप अवस्था आहे. मक्याचे दाणे पक्व होतास त्यामध्ये उगवण शक्ती प्राप्त होते. पक्व झालेल्या दाण्यांमुळे सुप्तावस्था नसल्यामुळे कणीस पावसात सापडल्यास झाडावरच दाण्याची उगवण होऊ शकते. रोप अवस्था काळ अल्प असतो. तर वृद्धी काळ हा काळ साधारणपणे पिकाच्या उगवणीनंतर 30 ते 45 दिवसांचा असतो. या अवस्थेमध्ये झाडाच्या खालून 5व्या खड्यापर्यंत दुय्यमुळे निघतात, ती जमिनीत रुजतात, त्यामुळे झाडाला बळकटी येते. या अवस्थेत झाडांची झपाट्याने वाढ होत असते. तुरा येण्याची अवस्था आहे. कणसे लागण्याचा जो कालावधी आहे तोसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. मक्याचे वरचे टोकापासून तुरा बाहेर पडल्यानंतर 2 ते 3 दिवस झाडाच्या एकूण पानांपैकी मधल्या प्रथम कणीस बाहेर पडण्यास सुरुवात होते. या कणसातून स्त्री केसर बाहेर पडतात. या स्त्री केसरावर तुऱ्यामध्ये निघणारे पुंकेसर पडून त्यांचे संयुगीकरण होते, बीजधारणा होते. या कणसावर त्या पाण्याच्या वरचे पानातून कणीस बाहेर येण्यास सुरुवात होते. कणीस निघण्याचा संयुगीकरणाचा कालावधी साधारणपणे 50 ते 70 दिवसापर्यंतचा असतो. बीजधारणा झाल्यावर तर कणसात दाणे भरण्यास सुरुवात होते. दुधाळ अवस्था जी असते दाणे भरताना प्रथम दाणे पक्व न होता हुरडा होण्याचा काळ हा आपल्याला समजता येईल. हा काळ 4 ते 5 आठवड्यांचा असतो. या काळात झाडाच्या शुष्क भागात सक्रिय वाढ होत असते. मंडळी, नंतर बघणार आहोत मक्यामधील जी आंतरपिकं जी आहेत आपण घेऊ.

0: शकतो. याच्यामध्ये मक्याच्या दोन ओळीत अधिक अंतर असल्यामुळं कमी पसारा असल्याने पिकाची सावली कमी पडते, त्यामुळे सूर्यप्रकाशाचा कार्यक्षमपणे वापर आणि दोन ओळीतील असलेल्या जागेवर लवकर येणारी कडधान्ये उडीद, मूग, चवळी, तेलबिया, भुईमूग ही आपण आंतरपिके यशस्वीरित्या घेऊ शकतो. मक्यामध्ये भुईमूग हे आंतरपीक जोडवळ किंवा सोड ओळ पद्धतीनं घेता येऊ शकते. पेर भातामध्ये बहुतांशी शेतकरी मका हे मिश्र पीक मुख्यतः हिरवी कणसे आणि चारा यासाठी घेत असतात. आपल्या भागामध्ये सोयाबीनचं पीक असेल त्या ठिकाणीसुद्धा सोयाबीनमध्ये आपण काही ठिकाणी मक्याचे बीज टाकू शकतो. त्याच्यामुळं एकतर पक्षी थांब्याची व्यवस्था देखील शेतकरी बांधवांना करता येईल आणि मक्याच्या कणसाचा आनंद देखील शेतकरी बांधवांना घेता येऊ शकतो. त्याच्यामुळं मक्यामध्ये कुठलंही आंतरपीक आपण उत्तम प्रकारे घेऊ शकतो. मंडळी, यानंतर बघणार आहोत आपण मक्यावरील ज्या किडी आहे त्याच्यामध्ये खोड किडा किंवा त्याच्यानंतर कणसातील आळी, त्याच्यानंतर गवती नाकतोडा या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला मका पिकामध्ये दिसून येतो. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आपण त्या ठिकाणी उपाययोजना करू शकतो आणि फवारणी देखील आपण याच्यावरती करू शकतो. श्रोते हो, यानंतर जे मक्याचे सुधारित वाण आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत त्याच्या संदर्भात जाणून घेणार आहोत. पहिला वाण जो आहे मांजरी संमिश्र वाण आहे. उत्पन्न जे आहे ते 40 ते 50 क्विंटल हेक्टरी निघू शकतं. पंचगंगा आहे, याचं जे हेक्टरी उत्पादन आहे ते 40 ते 50 क्विंटल हेक्टरी असू शकतं. करवीर आहे संमिश्र वाण आहे, 50 ते 55 क्विंटल. आणि आफ्रिकन टॉल संमिश्र वाण चाऱ्यासाठी वापरलं जातं. तर हे सुधारित वाण देखील शेतकरी बांधव आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये वापरू शकतात. त्याचबरोबर आपले शेतकरी बांधवांनी मक्यासाठी आपल्या भागामध्ये जो आपला भाग असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, ज्या भागामध्ये आपण मक्याचं पीक घेऊ इच्छिता त्या भागामध्ये जे सुधारित वाण प्रचलित आहेत, प्रचलित वाण काही भागामध्ये असतात, असे प्रचलित वाणसुद्धा आपले शेतकरी बांधव वापरू शकतात. किंवा सध्या विद्यापीठं जी आहेत आपली, कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून काही वाणांची शिफारस देखील करण्यात येत असते. अशा वाणांची माहिती शेतकरी बांधव हे कृषी विभागाकडून घेऊ शकतात. आपल्या भागामध्ये कृषी सहाय्यक असतील, कृषी सल्लागार असतील, अशांकडून सुद्धा या वाणांची माहिती उत्तम प्रकारे मिळू शकते. परंतु मंडळी, कमी कालावधीमध्ये असेल, जर आपल्याला अधिकचं मक्याचं उत्पादन घ्यावयाचं असेल, तर या सर्व बाबींचा वापर आपले शेतकरी बांधव करू शकतात. आणि या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये एक वाढ असेल किंवा एकच पीक मक्याचं आपण घेऊ शकतो, किंवा आंतरपीक पद्धत जर आपण वापरायची असेल त्यामध्ये सुद्धा मक्याचा आपण चांगल्या पद्धतीनं वापर करून अधिकचा नफा मिळवू शकतो. तर आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये खरीपासंदर्भातील एका नव्या विषयासह. तोपर्यंत आपण ऐकत रहा शिवार वार्ता आणि रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
3: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
2: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
3: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
2: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
2: हा माझा धाकटा भाऊ आहे ना अतिशय खट्याळ आहे कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल नाहीतर वीज बिल 0 कसं येईल विचारलं तर म्हणतो दादा सगळी वरच्याची कृपा आहे सोलर पॅनल आहेत ना मी म्हटलं ओहो हे भारी आहे रे PM सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in
0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
1: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून टाइप करा रेडिओ तेरणा 90.4 रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा नमस्कार आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन क्लासिक रेडिओ शो असतो RJ प्रगतीचा नमस्कार आपल्या संगीतानं मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा काळ गाजवणारे संगीतकार राम लक्ष्मण यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत राम उर्फ सुरेंद्र हेंद्रे आणि लक्ष्मण उर्फ विजय पाटील या जोडीनं चित्रपटाची संगीताची दुनियाच पालटली राजश्री फिल्मचा एजंट विनोद हा या जोडीचा पहिला हिंदी सिनेमा होता तर मराठीमध्ये दादा कोंडके यांनी आपला सिनेमा पांडू हवालदार या सिनेमाचं संगीत करण्याची या दोघांना पहिली संधी दिली आणि मग काय पांडू हवालदार या सिनेमाच्या तुफान यशानंतर तुमचं आमचं जमलं बोट लावीन तिथं गुदगुल्या राम राम गंगाराम आली अंगावर अशा एकाहून एक धमाल सिनेमांना या जोडीनं संगीत दिलं त्यांनी 75 अधिक हिंदी मराठी आणि भोजपुरी सिनेमांना संगीत दिलं हिंदीत तर हमसे बढकर कौन है दीवाना तेरे नाम का पोलीस पब्लिक 100 डेज दिल की बाजी पत्थर के फूल याला तर त्यांनी संगीत दिलंच पण 1989 मध्ये आलेल्या मैंने प्यार किया नंतर हम आपके है कौन आणि हम साथ साथ है या सिनेमानं त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आज क्लासिक रेडिओ शो मधून त्यांची ठसकेबाज मराठमोळी गाणी येत आहेत आपल्या भेटीला मात्र त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली या जोडीला राम लक्ष्मण हे नाव कसं मिळालं ते कोणी दिलं आणि त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरचा प्रवास आज आपण उलगडणार आहोत चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शो ची
3: जसं जीवात जीव घुटमळ तसं पीर्तीचं वाढतंय बळ तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ गन हे बघून दुश्मन जळ

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही.

ಬೇಥಾಮ ಗಗಸಾ.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे अगदी स्पेशल. आज आपण बोलतोय संगीतकार राम लक्ष्मण यांच्याविषयी. राम लक्ष्मण जोडीच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट म्हणजे एजंट विनोद. एजंट विनोद केल्यानंतर राम उर्फ सुरेंद्र हेंद्रे यांचं 1976 मध्ये अकालीन निधन झालं. पण त्यांच्या जाण्यानंतर विजय पाटील यांनी राम लक्ष्मण या नावानंच संगीत दिलं. त्यांनी आपल्या या जोडीच्या नावामध्ये बदल न करता किंवा स्वतःचे नाव मोठं करण्याच्या मोहापेक्षा आपल्या या मित्राचं नाव संगीतातून जिवंत ठेवलं. सुरेंद्र हेंद्रे यांच्या अनुपस्थितीत नुसत्या लक्ष्मण या नावानं संगीत देणं विजय पाटील यांना बरोबर वाटेना, आणि म्हणूनच त्यांनी राम लक्ष्मण या नावाने अनेक सिनेमांना संगीत दिलं आणि ते सिनेमेही यशस्वी झाले. मित्राबद्दल वाटणारी आस्था, प्रेम आणि माणूस म्हणून ते कसे होते हेच यातून दिसून येतं.

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही.

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे संगीतकार राम लक्ष्मण यांच्यावरती. राम लक्ष्मण मधील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 ला नागपूर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांचे वडील आणि काका देखील शास्त्रीय संगीतात अत्यंत प्रवीण होते. त्यांच्याकडूनच हा वारसा विजय पाटील यांच्याकडे आला होता. त्यांनी प्राथमिक संगीताचं शिक्षणाचे धडे हे लहानपणी त्यांचे वडील काशीनाथ आणि त्यांचे काका प्रल्हाद यांच्याकडून गिरवले होते आणि उर्वरित क्लासिकल संगीताचं शिक्षण भातखंडे शिक्षण संस्था नागपूर येथून पूर्ण केलं. पण त्यांनी कायमच मोठी स्वप्न बघितली, त्यामुळं आपल्या करिअरचा केंद्रबिंदू केंद्रस्थान मुंबई राहावं यासाठी त्यांनी मुंबईमध्ये एक ऑर्केस्ट्राची सुरुवात केली. आणि अशा एका ऑर्केस्ट्राच्या वेळी दादा कोंडके यांची नजर राम लक्ष्मण यांच्या कार्यक्रमावर पडली. आणि मग पुढे काय झालं सांगणार आहे थोड्याच वेळात. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे पुढचं गाणं तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून. कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो, आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे संगीतकार राम लक्ष्मण यांच्यावरती. राम लक्ष्मण हे नाव कसं पडलं, ही जोडी कशी झाली, या जोडीची सुरुवात नेमकी कशी झाली, तर करिअरचं स्थान मुंबई हवं यासाठी विजय पाटील यांनी नागपूर सोडलं आणि ते मुंबईला आले आणि ऑर्केस्ट्रामध्ये काम करायला लागले. विजय पाटील यांचे मोठे बंधू सुरेंद्र यांच्यासोबत एक गाण्याचा कार्यक्रम करत होते. याच कार्यक्रमाला हजर होते दादा कोंडके. दादा कोंडकेंना यांची गाणी प्रचंड आवडली आणि त्यांनी पांडू हवालदार या त्यांच्या मराठी सिनेमासाठी गाणी करणार का असं त्यांना विचारलं. त्यावेळी संगीतकाराच्या जोड्या काम करत असत, त्यामुळे दादा कोंडके यांनी सुरेंद्र यांचं राम आणि विजय पाटील यांचं लक्ष्मण असं नामकरण केलं. विजय पाटील यांना त्यांच्या घरात प्रेमानं लखन म्हणत असत. तेवढंच दादांनी लक्षात ठेवलं आणि त्यांचं नाव लक्ष्मण असं ठेवलं आणि त्यातूनच राम लक्ष्मण या संगीतकार जोडीचा जन्म झाला. लोकांना आवडणारं संगीत कसं द्यायचं याचे धडे राम लक्ष्मण यांनी दादा कोंडकेंकडूनच घेतलं होतं.

तुला नाही सखे तो मला जळवी तो हो हिरव्या चुड्या बिगर तेला शोभा कुठली का तू मला असं खट खट

0: ಬಳ್ಳಿ ಮಗಿಲೈ ಕುಳ್ಳುತ್ತೆ
1: क्लासिक रेडियो शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ देणा 90.4 एफएम वरून आणि रेडिओ देणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच तुमच्या सोबत. आज आपण आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये बोलतोय राम लक्ष्मण या जोडीबद्दल. लोकांच्या तोंडी सहज रुळतील अशीच गाणी देण्यात या जोडीचा हातखंडा होता. संगीत क्षेत्रामध्ये दिलेलं भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. वयाची VC ओलांडल्यानंतर नागपूरवरून घर सोडून स्वतःच्या स्वप्नांसाठी मुंबईला आलेले विजय काशीनाथ पाटील यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर बॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वतःचा असा स्वतंत्र ठसाही उमटवला. बॉलिवूड मधला हा मराठी माणूस आजही त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यामधून आपल्या सोबत आहेत. सुरेंद्र हेंद्रे उर्फ राम यांचं तर 1976 मध्येच अकाली निधन झालं, तर लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचंही नुकतंच 22 मे 1921 ला निधन झालं. मात्र या जोडीनं निर्माण केलेलं संगीत हे अजरामर आहे, आणि म्हणूनच तर रोमॅन्टिक असो, भक्तिगीतं असो किंवा मग मस्तीखोर धमाल गाणी, गाण्यामध्ये प्रचंड गोडवा आहे, आणि त्यामुळेच आज आणि येणाऱ्या अनेक पिढ्याही गाणी ऐकत राहणार आहेत. संगीत क्षेत्रामध्ये दिलेलं भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना रेडिओ तेरणाचा सलाम.

0: शिकून लोक झाली सुधारणा भारी बापाला नेत्या ती कोर्टाच्या दारी पोर
1: बापाला नेत्या ती कोर्टाच्या दारी
0: हर्षानी सवरती म्हणून म्हणती कायदा गाढव हाय हो
1: कायदा गाढव हाय हो
0: कायदा गाढव हाय हो अडला नारायण हरी गा

0: सारक सखबून घेतो
1: अन पुरुषाच्या जागेवरती बसली आता बाय हो
0: बसली आता बाय हो
1: बसली आता बाय हो अडला नारायण घरी गाढवाच पाय हो
0: अडला
2: नारायण
0: घरी गाढवाच पाय
1: हरी हरी
3: क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी देखील तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500900. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तरीही तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून सांगू शकता तेव्हा जरूर मेसेज करा. पुन्हा भेटूयात नवीन भागात. आज आपण इथेच थांबतोय. मी आरजे प्रगती निरोप घेते. नमस्कार. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: ¡Bonito!
1: ¿Cómo va a quedar? ¿Dijo?

ಬಸ್ ಕಲ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: भी हो कुछ।
1: ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत। ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद। आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.